0: संतो
1: शब्द तरो पे आरो साचा नाम मेरा आधारो
0: बाजे पंच शब्द तित कर सभागे
1: कर सभागे शब्द बाजे कला जित कर धारिया
0: पंच दूत तो दवास की।

0: प्रेम सकत कार नानक ते मुख उजले केती छुट्टी ना जिनी नाम त्याया गए मसकत कार नानक ते मुख उजले केती छुट्टी नाल वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।
1: एक ओंकार सतगुर प्रसाद श्री वाहिगुरु जी की फतेह। जाप साहिब श्री मुख वाक पातशाही दसवीं छपै छन त्व प्रसाद चकर चिन्ह अर बरंजात अर पात नहिं जह
2: रूप रंग रेग भेद को कह न सके
1: अचल मूरत अनपौ प्रकाश अमतोज कही जय
2: कोट इंद्रान सासान गणी जय
1: ते पवन महीप सुर नर असुर नेत नेत बंत्रण कहत
2: तुवे सर नाम कथे कम कर नाम वर्ण समत
1: भुजंग प्रिया छंद नमत नमस्तु अकाले नमस्तु कृपाले
2: नमस्तंग रूपे नमस्तंग रूपे
1: नमस्तंग अपेखे नमस्तंग अलिखे
2: नमस्तंग काय नमस्तंग जाए
1: नमस्तंग अगंजे नमस्तंग पंजे
2: नमस्तंग नामे नमस्तंग ठामे
1: नमस्तंग अकर्मंग नमस्तंग अतर्मंग
2: नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग
1: नमस्तंग अजीते नमस्तंग अपीते
2: नमस्तंग बाहे नमस्तंग टाहे
1: नमस्तंग अनिले नमस्तंग अनादे
2: नमस्तंग शेदे नमस्तंग गादे
1: नमस्तंग अगंजे नमस्तंग पंजे
2: नमस्तंग गाहे नमस्तंग पारे
1: नमस्तंग सुएकै नमस्तंग अनेकै
2: नमस्तंग पूते नमस्तंग जूपे
1: नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे
2: नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्वेशे
1: नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे
2: नमस्तंग निर्दाते नमस्तंग निर्काते
1: नमस्तंग निर्धूते नमस्तंग अभूते
3: नमस्तंग लोके नमस्तंग शोके
1: नमस्तंग निर्तापे नमस्तंग अथापे
2: नमस्तंग दुर्माने नमस्तंग निदाने
1: नमस्तंग अगाहे नमस्तंग अबाहे
2: नमस्तंग दुर्वर्गे नमस्तंग सर्गे
1: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे
2: नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे
1: नमस्तंग अगम्ये नमस्तस्तरम्
2: नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे
1: नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते अदेशंग अदेशे नमस्तंग अपेसे
2: नमस्तंग दृढामे नमस्तंग निर्वामे
1: नमो सर्व काले नमो सर्व दयाले
2: नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे
1: नमो सर्व खापे नमो सर्व थापे
2: नमो सर्व काले नमो सर्व पाले
1: नमस्तस्त देवे नमस्तंग अपेवे
2: नमस्तंग जन्मे नमस्तंग सुपन्मे
1: नमो सर्व गौने नमो सर्व पौने
3: नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे
1: नमो काल काले नमस्तस्त दयाले
2: नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे
1: नमस्तंग जरारंग नमस्तंग कीर्तारंग
2: नमो सर्व तंदे नमोस्त बंदे
1: नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके
2: नमस्तंग रीमे नमस्तंग करीमे
1: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते
2: नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे
1: नमो सर्व सोखंग।